सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तास्तदेवाय नमस्तंगपहेवाय नमस्तंगजनमे नमस्तंगसुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त्याले नमस्तंगवरणे नमस्तंगवरणे नमस्तंग